0: ಆಯುಷ್ಮಾನ್ ಭಾರತ್ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಜನ ಆರೋಗ್ಯ ಯೋಜನೆಕ್ಕಿಂತ ಸುಮಾರು 60 ಕೋಟ್ಲ ಮಂದಿ ಪ್ರಜಲು 5 ಲಕ್ಷಲ ವರೆಗೆ ಉಚಿತ ಚಿಕಿತ್ಸಕ್ಕೆ ಅರ್ಹುಲಯ್ಯಾರು. ಇಪ್ಪಟಿ ವರೆಗೂ 12 ಕೋಟ್ಲಕ್ಕೂ ಪೈಗಾ ಉಚಿತ ಚಿಕಿತ್ಸಲು ಅಂದಿಸಡಂ ದ್ವಾರಾ ಪೇದ ಕುಟುಂಬಾಲಕು ವೈದ್ಯ ಖರ್ಚುಲಲೋ ಸುಮಾರು 2 ಲಕ್ಷಲ ಕೋಟ್ಲು ಆದಾ ಅಯ್ಯಾಯಿ. ಆಯುಷ್ಮಾನ್ ಆಪ್ ನು ಡೌನ್ಲೋಡ್ ಚೇಸ್ಕೊನಿ ಈ ರೋಜೇ ಆಯುಷ್ಮಾನ್ ಕಾರ್ಡ್ ನು ಪೊಂದಂಡಿ. ಮರಿನ್ನಿ ವಿವರಾಲ ಕೋಸಂ 1455555 ಕು ಕಾಲ್ ಚೇಯಂಡಿ.
1: ಎಸ್, ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಆಕಾಶವಾಣಿ ಹೈದರಾಬಾದ್ 101.9 FM ರೈನ್ಬೋ ವಿತ್ ಮೀ ಆರ್ ಜಿ ವೈಷ್ಣವಿ. ಹಮನೆ ಬಾತ್ ಕರ್ ರಹೆ ಥೆ ಮ್ಯಾಂಗ್ರೋವ್ ಎಕೋ ಸಿಸ್ಟಮ್ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ. ಸೊ ದೋಸ್ತೋ, ಮ್ಯಾಂಗ್ರೋವ್ ಫಾರೆಸ್ಟ್ ಸಿರ್ಫ್ ಪೇಡೋ ಕಾ ಸಮೂಹ ನಹೀ ಹೈ, ಯೇ ಹೈ ಕಹೀ ಪ್ರಜಾತಿಯೋ ಕೆ ಜೀವ ಜಂತುವೋ ಕಾ ಘರ್ ಹೈ. ಮಛ್ಲಿಯಾಂ, ಕೇಕಡೇ, ಪಕ್ಷಿ ಔರ್ ಕೈ ಜಲ ಜೀವ ಅಪ್ನೆ ಜೀವನ ಯಹೀ ಸೆ ಶುರು ಕರ್ತೆ ಹೈ. ಮ್ಯಾಂಗ್ರೋವ್ಸ್ ಕೋ ನರ್ಸರಿ ಆಫ್ ದ ಸೀ ಭೀ ಕಹಾ ಜಾತಾ ಹೈ. आपको पता है ये बात? या क्योंकि यह समुद्री जीवों का सुरक्षित आश्रय देते हैं. भारत को प्रकृति ने बहुत समृद्धि बनाया है. वेस्ट बंगाल के सुंदरबंस दुनिया का सबसे बड़ा मैंग्रोव फॉरेस्ट माना जाता है. यह रॉयल बंगाल टाइगर का भी घर है. आंध्र प्रदेश के गोदावरी और कृष्णा डेल्टा भी मैंग्रोव कंजर्वेशन के महत्वपूर्ण केंद्र है. हमें गर्व होना चाहिए कि हमारा देश में इतने अमूल्य प्राकृतिक संपदा मौजूद है. मैंने कहा था कि व्हाट्सएप पे मैसेजेस भेजिएगा कि आपको क्या पता है मैंग्रोव के बारे में बोल के. मुझे एक मैसेज आई है कि बहुत ही इंटरेस्टिंग बात बोली है सर ने कि मैंग्रोव इकोसिस्टम का एक ही बहुत क्या बोलते हैं, इट इज़ वेरी इंटरेस्टिंग. दूसरे प्रजातियों से, दूसरे स्पीशीज ऑफ ट्रीज से कंपेयर करें तो ये बहुत ही स्पेशल होता है. बोल के उन्होंने बहुत कुछ शेयर करी है. मैं अगले जॉक टॉक में बता दूंगी उसके बारे में. तो सुनते रहिएगा हमारे साथ आकाशवाणी हैदराबाद 101.9 FM रेनबो विद मी आरजे वैष्णवी.